0: मुक्त भारत अभियान
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ಕ್ಷಯ ರೋಗ ಕೇವಲ ರೋಗಿಯನ್ನಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಕುಟುಂಬವನ್ನೇ ನಲುಗಿಸುತ್ತದೆ. ಮಾತ್ರೆಗಳ ಜೊತೆಗೆ ಅವರಿಗೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರದ ಹಸ್ತ ಚಾಚುವವರು ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ. ಮಾನವೀಯತೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವೇಕೆ ಒಬ್ಬ ರೋಗಿಯ ಮಿತ್ರರಾಗಬಾರದು? ನಿಕ್ಷಯ ಮಿತ್ರ ಯೋಜನೆ ಅಡಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿ, ಒಬ್ಬರ ಬದುಕಿಗೆ ಹೊಸ ಚೈತನ್ಯ ನೀಡಿ. ಒಬ್ಬ ರೋಗಿಯನ್ನು ದತ್ತು ಪಡೆಯುವ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರ ನೀಡಿ ಅವರ ಚೇತರಿಕೆಗೆ ಕಾರಣರಾಗಿ. ನಿಕ್ಷಯ ಪೋರ್ಟಲ್ನಲ್ಲಿ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ ನಿಕ್ಷಯ ಮಿತ್ರರಾಗಿ. ಬನ್ನಿ, ಕ್ಷಯ ಮುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ ನಿರ್ಮಿಸೋಣ. ಪ್ರಕಟಣೆ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ.
4: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು, ಭಕ್ತಿಗೀತೆ ಆಲಿಸೋಣ. ಅಮೃತ ದೇಶಪಾಂಡೆ ಹಾಡಿರುವ ಚೆನ್ನಬಸವಣ್ಣನವರ ರಚನೆ ಊರ ಮುಂದೆ ಶ್ವಾಸನ ಕಾಣಬಹುದು.

0: एक हप्त्यात हांव तो कॉलेजींत हांव निलंबीत आसुल्लो. कॉलेजीचो प्रिंसिपल टीव्हीर वाकमूल दितालो. रेकीक सर व समजाल्लें. रेकीन सांगनातल्यारी एका पाट एक म्हूण तेगा चेडवां भुरग्यांचो बापूय जाल्लो पाक्कू कित्याक जणेल काडन फातूर बांदूंक मेस्ताक आपोवन हाडूंक गेलो म्हूण मादूक स्पश्ट जाल्लें. पुट्टाक सक्कड समजोंक नातिल्लें तरी कांय थोडें समजल्लें. भोंवतणीच्या सक्कड घरांनी टी व्ही चलताली, पूण पुट्टाच्या घरा टी व्ही बंद जाल्ली. काल हाडिल्ल्या क्वॉटरांत अर्दें उरुल्लें तरी मादूक आज थान ना जाल्ली. पुट्टा इस्कॉलाच्या पोतें आरोवन धरन बसुल्लो. कितें वासी जाय म्हूण ताका सुस्ता नातिल्लें. घरांत आसल्ल्या एक एकल्याक एक एक कोणसो दवरुल्लो. भायर गेल्लीं काळोख जाल्यारय घरा पावूंक नातिल्लीं. रेखी बागील तोडेंस उक्तें दवरन आकड्याच्या बागलारासच्या रस्त्याच्या दिव्याच्या उजवाडांत घरा भायर गेल्ल्यांची झळक दिसता गी म्हूण रागतालें. देवा मुखार सदांच्या कार्यावळी बरी पुट्टान पेटयल्लो दिवो सोडल्यार वीज दिवो पेटोवनचें मौन जावं धैर जावं घरा भितर आसल्ल्यांक नातिल्लें. सांजेचें गायचें दूद काडची खंत कोणेय करूंक नातिल्ली जाल्ल्यान गोट्यांत दूद भरोवन बोबाडची गाय दोरी तुटोवन वसोन वासराक लुंसवन आपले सडपडे थांबय लागली. अचानक उठल्ल्या वादळान पुट्टाच्या कुटुंबाक झाडून उडयताना आदल्या दिसा सकाळीं उजो पेटयल्ल्या रान्नींतलें कीट पालवन गोबर सयत निवुल्लो. दुसऱ्या दिसा सकाळीं जाल्यार परिस्थिती कांय सुदरोवची दिसा नातिल्ल्यान पोटाच्या भुकेक आज्यान आनी नातवान सांतेन तावन हाडिल्लीं बाट्टारां साबून उदक पियेल्यार रेखीन आन उदक पडलें ना. सरसरीत दूद लुंसुल्लें वासरूं दंत उसांबळ जावन गोट्यांत गोमटी आड घालतना घरांतल्या वाडल्ल्या पुताक घेवन पोलीस जीप दोळ्यांच्या नदरे भायर पाशार जाल्लें. कसल्याच अपराधाविणें गोट्यांत तशेंच घरांत दोगी असहायक आवयचें काळीज कोणाच्या गी खरमस्तेच्या उज्याक लासल्लें.
1: येदुळटाय तुमी श्रीमती लवी गंजी मठ हांनी प्रस्तुत केलेले सानी काणी उजो आयकलीं ती. ह्या कार्यक्रम आकाशवाणी मंगळूर केंद्रा दाखोवन प्रसार जाल्ले.
2: आकाशवाणी मंगळूरु. ಪ್ರಿಯ ಕೇಳುಗರೇ, ಗಮನಿಸಿ, ಈ ರಾತ್ರಿ 10:30 ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವು 12 ವರ್ಷ ಪೂರೈಸಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಿಷಯ ವಿರಾಸತ್ ಪ್ರಸಾರವಾಗುವುದು. ಹತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಈಮನಿ ಶಂಕರಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರಿಂದ ವೀಣಾವಾದನ ಕೇಳುವಿರಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ಸಮಯ 8:45 ಆಗುತ್ತಲಿದೆ. ಮೊದಲಿಗೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನಂತರ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ ಕೇಳುವಿರಿ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.